0: बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम तिबे राज्य गटुक मिगटी के मुहिम खबर तो के सुर्खी तो के तिरेगा राज्य विदेश सिंह इतरे कुरुंग हरतना कुरंग कुरिये के कोथंग एजेंसी तंग उफेदुमा मसे के कुरमुंदा कमा वजीर हसन विदाल वजे अड्डो सरहदी फ्री जोन इफ्तिताह को जागतक कुरिमत लुमंग हुलवा लाफी एशिया मीडिया समिट कामयाब कमाई को निम्मा लाफी हुर्मुस बेनुकुरंग ईरागा पाकिस्तानुं ईरा नायकु एब्बस वुंतके कायम कोफि देमे बलालानी खबर तोगे तफसील लाख में बदल कुरी आमने त्रमला अलहाइदा गुलिकें मिमहुके सवीस अदि फंसवीस बंद दुहे के गोतुग रईसुल जम्हूरिया डॉक्टर मोहम्मद मुईस खंडहलु वैफि रईसुल जम्हूरिया गोफि हुम विदाळवी सवीस मेवा आदित दुहा फंसवीस मेवा होम दुहा की सर्वकार बंद दुस्तके के गोतुग रईस हमज साफ वाकम एमनिकफान मिगोतंग हमज सेवी अलहाइदु के बंदा गुलिकें आइलायायकु वीहावेस गिन दुस्तकें एकुग हेद कुरमा फुर्सत फहिको दिनुम के गोतुं मेदु नुकेंडे गोता बंद दुस्त मोजफुन लिबे गोतंग हमज सवादे पुमटका कमा रईस सोफी हुम विदाळवे ईदु बंदफौ सरकार गुफीस तं हुळवेनी मिहारविस कलंडर का वागुत के मथिं 33 मेवा आदित दुखमविस रईस सोफी हुम विदाळवे मियाहरुगे हज्ज दुस्वनी मिमहुगे सप्पीस्वा अंगार दुहा अदि अलहाइद दुहा की मिमहुगे हतावीस्वा बुद दुस राज्य विदेशीं एतेरिकुरुमगे कंकं हरुदना निजामेगे तेरें कुरिये किंदियुमा कुरिये के गोतं एजेंसी तं उफेद्दुमा मसेके कुरमुंदाकमा दाखिले सलामता मसेके तेरिकमा फन्नियता बेहे वजीर अली हसान विदाळवेजे वजीर वनी राज्य का विदेश सिंह एतेरकुर्मा वेत विदिया विहि आहरु तेरेगा कुर्मत वेफावा बोडते मसल तकं अलियलु वाला बाफा एजेंसी तम मेदुएरि वेगेन राज्य विदेश सिंह एतेरकुर्मगे मसेके कुरिं कुरमुंतिया नमवेस दिहास फसवना हरुं फिशकें दिहास बारवना हरादे मेदु एजेंसी तहुगे दौरु वर बोडं हणिको फवाकं दाखिले सलामता मसेके तेरिकमा फन्नियता बेहि वजीर विदाळवी अड्डो सरहदी फ्री जोन इफ्तिताह को जागतक कुरिमत लुमं हुळवा लाफि फ्री जोन इफ्तिताह को फवनी एकमट्टका अड्डो हाई स्कूल का बेबी रस्मियात एक मि रस्मियात के फ्री ट्रेड जोन इफ्तिताह को देवी इक्तिसादी तरक्किया दतुर फतुरा व्यापारिया बेहे वजीर मोहम्मद सईद अदि दाखिली सलामता मसक्के तरिकमा फन्नियता बेहे वजीर अली हसन फ्री जोन तगकी राज्य मुदा गेनेस मुदा बेर कुरुमगे कुरिंग ड्यूटी नुदा का बेहे टे सरहदे मे मसक दुगे तेरें ड्यूटी अकानुला मुदा बेहे टे जोन हितदु सरहदे बंदरु गवनी खंडाळाफा इक्तसादी गोतुं अड्डू तरक्की कुरानी अड्डू गे व्यापार वरिं एदे गोथकमा इक्तसादी तरक्किया दतुर फतुरा व्यापारिया बेहे वजीर मोहम्मद सईद विदाळवेजे अड्डू रीजनल फ्री जोन इफ्तिताह कुर्मा बेवी रस्मियात वाहक दकोमुं इक्तिसादी तरक्किया दतुर फतुरा व्यापारिया बेहे वजीर मोहम्मद सईद विदाळवी सरकार के अमाजकी दिहास हतावी हुं दिहास नवावी अड्डू सिटी के हिंगा व्यापार तक खास लुइत के दिनुं कमा अदि इक्तिसादी गोतुं अड्डू कुरियरुमा गिना मसेके तके मिहार विस कुरमुं अन्नकं फाग कुरब्बा वजीर विदाळवी व्यापारी के दायरें अड्डू तलु तरक्की कुरानी अड्डू के व्यापार वरिंगे खियाला मशवरा होदुम फहु ए फरातकुं बेनुं वागो तक्कमा कुदि अदि मेदुफंती के व्यापार तक कुरियरुमगा एसएमई डिजिटल लुंग अदा कुरा दौरंग हेलों तेरिकं इतुरु कुरुमा एसएमई 360 के नामुगा खास कैंपेन फशाफि मि कैंपेन इफ्तिताह को फवनी अड्डू गमि हार कुरियता अज अड्डू बिजनेस डायलॉग के तेरे एसएमई डिजिटल लुंग कुदि अदि मेदुफंती के व्यापार तक कुरियरुमशा ए फरातक बेनुवा माले एही तेरिकं फोर कोदिनु मदनी गिना मसेकेत के कुरमु मिकमंग आमुंगे हेलुन तेरिकं इतुरु कुरुमगे मकसदगा एकुंफुनिवनी खास कैंपेनिंग इफ्तिताह कुफा कैंपेन इफ्तिताह कुफा वनी इक्तिसादी तरक्किया दतुर फतुरा व्यापारिया बेहे वजीर मोहम्मद सईद अरिहुगा एसएमए डिजिटल के मैनेजिंग डायरेक्टर बदरुद्दीन हसन्ना अदि कुंफुनी के चेयरपर्सन मोहम्मद शरीफ बैरवटैनवी राज्य का बेवी एकाविस्वन एशिया मीडिया समिट कामयाब कमाई को निम्मा लाफी मालदीव्स 2.0 फ्रॉम ट्रेडिशन टू टेक मिशियार के दशुं कुरियता मी समिट के प्लिनरी सेशन तहु ಕುರಿಯ ಗೆಂಗುಸ್ವವಣಿ ಮಿಮಹುಗೆ ಎಗಾರೆಂಗ್ ತೇರೆಯ ವಿಲಾನೋಟಿಕಾಗ ಮಿ ಸಮಿಟ್ಕ ಜುಮ್ಲ ತಿನ್ಸತೇಕೆ ವಿರಿಗಿನ ಮಂದೂ ಬುಂಬ್ಯಾರುವೆ ಫಾವಾಯರು ಏಗತೆರೆಯಂ ಅಡ್ಡಿಯ ಇನ್ಸತ್ತೇಕಿ ರಾಜ್ಯಂ ಬೇರುಗೆ ಏಕಿ ಗೌಮ್ತ ಕುಂಬ್ಯಾರುವಟಾನವಿ ಬೇಫುಳು ಸಮಿಟ್ಗೆ ತೆರೆಯಂ ಮ್ಯಾಗಂಡು ಅ ಪ್ಲಿನರಿ ಸೆಷನ್ನೆ ಕುರಿಯ ಗೆಂಗುಸ್ವವಾಯರು ಏಗೆ ತೆರೆಯಗ ಪಬ್ಲಿಕ್ ಮೀಡಿಯಾಯ ಮಗು ಫಹಿಕುರುಮಾ ಏಕಮ್ಗೆ ಸಿಯಾಸತ್ತಕಾ ಗುಳೆ ಹೈಲೆವೆಲ್ ಮಿನಿಸ್ಟೀರಿಯಲ್ ಸೆಷನ್ ತವ್ವಿಸ್ ಕುರಿಯ ಗೆಂದಿಯ ರಾಜ್ಯ ನತಾಲಾಫವ ಹಿಮಬಿಹಿಗೆ ದೆ ಕೇಸ್ ಮಾಲ ಸರಹದ್ದು ಫೆನಿಜೆ ಎಚ್ಪಿಎಂ ವಿದಾಳವಿ ಹಿಮಬಿಹಿ ನುವತ ಮೀಸಲ್ಸ್ಗೆ ಕೇಸ್ ದ ಫೆನಿಫವಣಿ ಮಿಹಫ್ತಾಗ ತಿರೇಗ ಕಮ ಮಾಲ ಸರಹದ್ದು ಹಿಮಬಿಹಿಗೆ ದೆ ಕೇಸ್ ಮಿಹಫ್ತಾ ತಿರೇಗ ಫೆನುಮಾ ಗುಳಿಗೆಂ ಇತುರ ಬಲಂಚೆ ಕಂಕಂ ಬೆಲುಂಗೆ ಮಸೆಕೆ ಫಶಾಫವಾ ಕಮ ಹೆಲ್ತ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಏಜೆನ್ಸಿ ಎಚ್ಪಿಎಂ ವಿದಾಳವೆ ಎಗುತು ಆಮುಕೊಂವಿಸ್ ಅಮಲ್ಕುರಾ ಉಸೂಲು ಬಲಿಜಹುಣುಗೆ ದೆನೆಗತುಮ ಕೇಸ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಹೆದುಮಾ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಟ್ರೇಸಿನ್ಗೆ ಮಸಕಥ ವಯ್ಯ ಪಾಸಿಟಿವ್ ವಿ ಮೀಹುನ್ನ ದಿಮಾವಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ದಿನುಮ ಮಿಹಾರು ಕುರಿಯ ದಾಕಮಂಗ್ ಎಚ್ಪಿಎಂ ವಿದಾಳುವೆ ಎಚ್ಪಿಎಂ ವಿದಾಳುವಿ ಮಿಯಹರುಗೆ ಮಿಹಾತನಂ ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಕೇಸ್ ವನಿ ರಾಜ್ಯಂ ಫೆನಿಫ ಮೀಗೆ ತೆರೆಂ ದೆಮೀಹುನ್ನಕಿ ರಾಜ್ಯಂ ಬೇರುಂ ಆ ಮೀಹುಗೆ ತೆರೆಂ ಬಲಿಹುರಿ ದೆಮೀಹುಂ ಗಡಿ ಮಿಹಾರು ಎಗಾರು ಗಡಿ ಹಾಮಿನಟ್ ಸಾಳಿಸ್ ಎಸ್ಸಿಗುಂತು ಮೀ ದಿವೇರಾಜ್ ಎಗಾಡು ಹುರುಮುಸ್ ಕಂಡೋಳಿಗೆ ಕೊಂಚೋಲ್ ಇತುರ ಬರುಗದಕೊಂ ಎ ಸರಹದ್ದುನ್ ಥೆಲಾ ದಿಯಾತ ಕಿಚ್ಚ ಬದಲ್ ಕೊಫಾವ ಗೇಸ್ ಉಫುಲುಮ ಈರಾನು ಈರಾಗ ಪಾಕಿಸ್ತಾನಾಯಕು ಎಬ್ಬಸ್ವುಂತಕೆ ಗಾಯಂ ಕೊಫಿ ಬೈನಲ್ಲಗುವಾ ಮಿ ಬಾಜಾರ ಬೇನು ವಾ ಥೇಲಾ ಗೇಹುಗೆ ಫಸ್ಟ್ ಬ್ಯಾಕುಳೆ ಎಬ್ಬಾ ಉಫುಲಾ ಮಿ ಕಂಡೋಳಿ ಈರಾನು ಮಿಹಾರು ಬೇನು ಕುರ ಮುಂದನಿ ಎಗೋಮ್ಗೆ ಬಾರ ನುಫೂಜ್ ದೆಕ್ಕುಮ ಬೇನು ಕುರ ಸಿಯಾಸಿ ಹತಿಯಾರಿಗೆ ಗೊತುಗ ಫೆಬ್ರವರಿ ಅಶಾವಿಹುಗ ಸಹಯೂನು ಇನ್ನ ಗುಳಿಕೆಂ ಅಮೆರಿಕಾಯಂ ಈರಾನ್ ದೆಕೊಳ ಫೆಶಿ ಗೈರು ಕಾನೂನಿ ಹಂಗುರಾಮೆಗೆ ಸಬಬುಂ ಇರುಮತಿ ಏಷಿಯಾ ಸರಹದ್ದುಗೆ ವಿಯಫಾರಿಯ ಬೊಡೆತಿ ಹುರಸ್ತಕ್ಕೆ ಬನಿ ಕುರಿಮತಿ ವೆಫ ನಿಮ್ಮಾಮ್ಗೆ ಕುರಿಮಿದ ನವಾಲ್ದನಿ ಮುಹಿಮ ಖಬರ್ತುಹುಗೆ ಸುರಕ್ಷಿತ ರಾಜ್ಯ ಬಿದೇಸಿಂಗ್ ಎದರಿಕುರುಂ ಹರದನಾ ಕುರಂ ಕುರಿಯ ಕೇಕುತಂ ಏಜೆನ್ಸಿ ತಂ ಉಫೆದ್ದುಮ ಮಸೆಕ್ಕೆ ಕುರಮುಂದಾಕಮ ವಜೀರ್ ಇಹ್ಸಾನ್ ವಿದಾಳುವೆಜೆ ಅಡ್ಡು ಸರಹದ್ದಿ ಫ್ರೀ ಝೋನ್ ಇಫ್ತಾಹುಗೊ ಜಾಗತಕ ಕುರಿಮತ್ಲುಮಂ ಹುಳುವಾ ಲಾಫಿ ಏಷ್ಯಾ ಮೀಡಿಯಾ ಸಮಿಟ್ ಕಾಮಿಯಾಬ್ ಕಮಾಯ್ಕು ನಿಮ್ಮಾ ಲಾಫಿ ಹುರ್ಮುಸ್ ಪೇನುಂಕುರಂ ಈರಾಗ ಪಾಕಿಸ್ತಾನು ಈರಾ ನಾಯಕು ಎಬ್ಬಸ್ವಂತಕೆ ಕಾಯಂ ಕೊಫಿ ಮಿ ಹಾಸಾಬು ಮಿಗಂಡಿಗೆ ನನ್ನ ಮುಂಗೆ ಖಬರ್ ನಿಮುನಿ ದೆಂದಿವೆ ರಾಜ್ಯಗಡು ಖಬರ್ ದನ್ನ ವ್ಯಾದೇನಿ ಮೇದು ಮೆಂದರು ಎಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ ಎಮ್ಮೆ ಹಾಯಿ ಹೊಂತಿರಿನ ಪಾಚವೇರಿ ಉಫಾರು ಒಗದುಕೊಳಕಂಗದೆ ಅಸ್ಲಾಂ ಅಲೈಕುಂ
1: ಅಂಗಾದಿ ಉಂಗಣ್ಣಾದಿ ಮುನಿಫೋಯ್ ಫಿಲುವಾ ದಿನುಮುಗ
2: ತೆದುವೆರಿ ಕಮ್ಮಾಯಕು
1: ಎಕ್ವೆರಿ ಕಮಾಯಕು
2: ಏರುವೆಸ್ ಮಿಹಾರುವೆಸ್ ರೈತುನ್ನಾಯಕು ರೈತುನ್ನ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಗ ದಿವೆರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
1: ಎಂಹಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿ ಹನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
3: ಹೊರಾತಂ ಬೇಣುವನಿ ಅಳಾಲು ಮಾ ಓಗಾ ತರಿಕ
4: ಅಳ್ಗೊಂಡು ಎಮ್ಮೆ ಕುಫಾವಾನಿ ಅಳ್ಗೊಂಡು ಮಿಂಗೆ ವಾಹಕ ತಂಗ ಅಡುವ ಸಪೋರ್ಟ್
5: ಇತರ ಅಮ್ಮ ಅಲ್ಲೊಬ್ಬ ಅಳುವ ಮೆನ್ನ ಬೇಣುವನಿ ದೇಂಗ್ ಬೇರುಗ ನಿಕ್ಕುಮೆ ಒಳೆ ತಂಕೊಳೆ ರಕ್ಕಾ ತೆರೆ ಮಾ ಹೊಲೆ ಬೇಣು
6: ಇಸ್ರ ಬೆಂಗೆ ಖಿದ್ಮತ್ತುಗೆ ಅಗುವ ಜಂಕು ಎಮಿ ಹುಂಗೆ ಎಹಾರ ಮಿಹಾರುಗೆ ವಾಹಕ ತಕ ತಜ್ರಿಬಾತಂ ಹಿಸ್ಸಾ ಕುರುಮ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡು ಹುಷಾಳನಿ ಮೇಸ್ತಿರಿ
7: ಅಂಗಾರ್ ದುಹುಗೆ ಮೆಂದರು ದೇಶ ಜಹಾರ ರಿಪೀಟ್ ಬುರಾಸ್ಪತಿ ದುಹುಗೆರೆ ನುವೆ ಜಹಾರ
8: ದೇವಣ ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ದುಹುಗೆರೆ ಮೆಂದಮ ಎಕೆ ಜಹಾರ
7: ಹಮೆ ಕಣಿ ದಿವೆ ರಾಜ್ಯ ಗಡು
9: ರಾಜ್ಯ ರಾಜ್ಯ ಬೇರುಗೆ ಫಣ್ಣಾಣುಗೆ ಎಮ್ಮೆ ಫಹುಗೆ ಮಸಕ್ಕೆ ತಕ ದಾಯಿರಾಗೆ ಶೌಗುವೆರಿ ಖಬರ್ ತಕಾಯಕು
10: ಫಿಲ್ಮಿ ದುನಿಯೇ ಸಿನಿಮಾ ತಕುಂ ಸೀರೀಸ್ ತಕುಂ ಆದಿ ಫಿಲ್ಮ್ ತಕುಂ
11: ಮಾಫ್ ಕೊಡಿ ಕಮಣ
9: ಫಣ್ಣಾನುನ ಗುಳುಂಹುರಿ ಖಬರುತ
12: ಓಟಿಟಿ ಪ್ಲಾಟ್‌ಫಾರ್ಮ್ ತವಗೆ ಸೀರೀಸ್ ತಕ ಕುರು ಫಿಲ್ಮ್ ತಕುಗೆ ವಾಹಕತ
13: ದಿವೇ ರಾಜ್ಯ ಗಡು ಮುನುಫುಹಿ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ದೈರಾಯ ಫಿಲ್ಮ್ ಏಕೇಕಿ ಖಬರುತ ಗೆನಿಸ್ತಿನುಮ
12: ಫಿಲ್ಮಿ ದುನಿಯೆ ಹೊನಿರ್ ದುವಹುಗೆ ಮೆಂದುರು ಕುರಿ 11 ಕಡಿ ಫಣರೆ
9: ಎಂಗಾಸ್ 41 49 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಆದಿ ಅಡ್ಡಿ 90 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
12: ಹಮೇಕಣಿ ದಿವೇ ರಾಜ್ಯ ಗಡು
14: ಫತಿಯಕಂ ಅಲಿವಿಲೆನಿ ಆ ವಾಹಕೆ ಕ್ಯಾಕು ಕೊಮ್ಮೆ ಹವೀರೆ ನಿಮಗಿಂದನಿ ಅದಿ ಮುಳಿಂ ಆ ವಾಹಕೆ ಕ್ಯಾದೀಫ ಕೊಮ್ಮೆ ದುಹಾಕುಮೆ ದತ್ರುಕುರಂಜೆ ಆ ಮಗುತ ಕ್ಯಾದನಿ ಅಣೆಕ್ಕಾವಸ್ ಆ ವಾಹಕೆ ಏಕಮಕು ಏನ್ ಕೊಮ್ಮೆ ವಾಹಕೆಯ ಕುಂದಸ್ಕುರಂಬಿ ಆ ಫಿಲಾವ ಹಾಸಿಲು ಕುರಂಬಿ ಆ ಇಬ್ಬರತ್ತೆ

0: Amigan dani. Miwa kes mesho mele argument kuda migan dani hul male mita ekala lakudi jeti sarahatu mi sarahatu gati bega wara maha magina bawe mi gadi komme got mi tangkole dang gadi ekam kes ama wara mi sarahatu ga bawe ring e bahara kathira mun de argument mile miwa ka dakani ni magumati ke salamat arakha tere ka magule gotun gavat ka hurme tere ko hetu magule gotun de magumati ke salamat arakha tere kan kashawar kurma ki dibe fulun ge khidma kutun vesis nagan kuram da ma sekate ge wah kal gona hama de mes ta kali de ade magumati ge hinga accident ta mad kurma sha magumati ke magu beenun kura emmen na ves rakha tere tanaka hetu ma kura ma sekatu ge teren silsila kon ehi program tan hinga mun e bade reitun helun tere kurma sha kanu nagavat kan ahlu ver kurma ge gotun Then me masekta me gota kuria gen de veni hama argument em menge e barluma ehiterikal lebig argument ge hama e aha em menge vesedma ka vani magumati ga mehinga accident ta argument em men vesela ka tiri vesalamatun tibo de mere me anakas hama me misara duga me ashita ku ga tibi baveri na wahaka me dakam dani anakas mitano baveri ka wahaka dakam assalamu alaikum ali
1: wa alaikum assalam
0: gen to hal
1: dangal
0: می استا اد ہم جے لفتے نی
1: یہاں پینی کولا
0: پینی کولا ہما کم میرے کس عادت تے
1: بے ریر دو
0: بے ریر ہم گیا میں سائیکل دوبا کے بے گے تالو دنی ہاں
1: سائیکل دوبا گا
0: ہارو گا تی بس
1: ہاں
0: گلی دان تی تا
1: گلی دان
0: رگل ور ہن ہارو گا اڑوا لا پھ بے تی ہما فاشے گوتا دو گلی دان تی ور بالا میڑے مگو متی گا سائیکل دوبا ki ha speed ek duwan
1: pansa hostolas
0: duwan wona baruta
1: nu de ham grand ben agam ramor
0: bridge matiga duwan ona warapure bara duwe ba
1: hostola duwe ha
0: ever bar kanu duwan duwe tanika
1: duwe
0: do arangalo ehme ma gahama ni duwan ona warapure bara nu duwan yanangalo wane de magumatiga mi duwa mi hum mi tangkole madun duwani ahreven kongut ka kanta ko gen kama lafa kurave
1: helon ter kudai adis pinge
0: helon ter kan kudai accident ta bese behinga rega samar wara noraka ter hadse hinga men
1: ehm hast belum kudai du
0: farwa kud kurave ti do algo man ame kurave kud kud kama ku warab bodu kama midema me kan kan hallu kurang algo men kon kam me kurave ni de mis helon ter kurwa
1: हम आगे नगर प्रोग्राम तो इन दख़्का में था टीवी
0: मिहार से बस दख़्का था
1: न देख के तो ही बनी आता था
0: दख़्का ये रोज़ हम एब फैने में
1: हिंगम
0: क्या
1: स्कूल तक कुछ ऑफिस तक कुछ हम बोला एब हिंगम भी है
0: अंकले बोला गाड़ी मिया बोले बस तो ऐ मैं कल कंका में समाल कर दीगे मैं मगुमंचे के अर्गु में मैं नरका तेरी तनक है देने मगु हुरस कुरा बेफुल मगुमती गोले बेफुल कोंगो तका अमल कुरा
1: हुरस कुरा भी बच्चे तो दुबा इससे बाला हुरस बाला मार को लावा
0: हुरे ता मैं ही गं दुब मैं हुरस कुरंग हास कुरे पुरन तन
1: कारे मार को लाव दुबा इससे बाला हुरस को लंजे ने अन्न को तक नूडे मार को हुरस कुरा में लिखी
0: भी मदद तो एक हाल कांग कांग आये फहरा मैं हम अमागु हिंगा मैं हूँ ना उसे बदिमाव
1: वर गए उसे दिमाग ही बिगने दामन तो हुरस को लंजे राह लगा मर नू को ला
0: हम बालंजे हैं ना तो आ हम एम एम एस
1: हाँ एम एस बालंजे रखते हैं मतलब
0: हमें कर दुबारा मिलने नू ने
1: गांव से बालंजे
0: ये नू दे तो मैं कह कांग कम अलग में ना बारा बड़ा शुक्रिया आएंगे तो प्रोग्राम का बैर लवाक दाखा
1: शुक्रिया
0: हम अलग में ये बात लवे बेस चहा दें ने हम मिला वा जहाला फाने के इस बदल को लाने तुर बैवरी खाए को मिसर हद्दू